0: ಎಲ್ಲ ತಿಳಿತೇಳು.
1: नमस्कार साथियों, मैं ऐश्वर्या सिंह, संयुक्त सचिव एवं मिशन डायरेक्टर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, भारत सरकार के पेयजल एवं स्वच्छता विभाग, जल शक्ति मंत्रालय से बोल रही हूँ.
2: ಮನೆಗೆ ತಲುಪುತ್ತಿವೆ, ಆದರೆ ವಿಷಯಗಳನ್ನ ವಿವರವಾಗಿ ತಿಳಿಸಲು ತಜ್ಞರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ, ಕೇಳೋಣ ಬನ್ನಿ.
3: ನಮ್ಮ ವಿಶೇಷ ತಜ್ಞರಾದ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಮಿಷನ್ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಭಾಗದ ಶ್ರೀಮತಿ ಐಶ್ವರ್ಯ ಸಿಂಗ್ ಅವರು